0: Center 95.5, North South 95.6, 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Bring it on, baby.
4: कसं काय मंडळी?
5: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
4: कसं काय मंडळी.
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
5: कसं काय मंडळी?
4: कसं काय मंडळी?

मंडेहू नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे विसारे दे अनसंदे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत सुमंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधुमध असून

सुधा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा और एम ट्रीवर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाचे धमाल आणि लय भारी कार्यक्रम, अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता. कोणाचं वाढदिवस आहे, लग्न वाढदिवस आहे, कुठलंही निमित्त आहे, डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता. बिंदा संकोच करायचे नाही, बिलकुल लाजायचं नाही, बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन सॉन्ग 5250620 वर. मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस नाही तर फोन सुद्धा करा ऑन 4214 1 माझ्याशी बोला, गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी. वीकेंड तर अप्रतिम आहे, जास्त थंडी तर आहे, तरी सुद्धा मी साथ देणार आपल्या सगळ्यांना. आज रविवार 30 ऑगस्ट आहे, ऑगस्ट महिन्याच्या शेवटचं रविवार आहे आणि 2 दिवसात सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. उद्या संकष्ट चतुर्थी असणार आहे, बाप्पाचे आगमन तर लय भारी पद्धतीने होणार आहे काही दिवसात, तेव्हा कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत प्रीतम आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात. सर्व गणेश भक्तांसाठी विशेषतः आरंभ ऐकूया.

रसिक म्हणजे कार्यक्रमाची आरंभीच गणपतीमय वातावरण झालेले आहे. तेव्हा सध्या आम्ही वाजवीत आहोत उर्मिला दंगर यांचे समुद्रावाजात. कोकणी जागरीच्या नादाने ऐकूया गणाचे नमन, आणि विशेषतः सर्व कृष्णाप्पा परिवारासाठी आम्ही डेडिकेट करतो आणि शुभेच्छा पाठवित आहे. दितीश कृष्णाप्पा फ्रॉम माल्टा, थँक्यू फॉर ट्युनिंग आवडम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम.

आपले सगळ्यांच्या मनोरंजनासाठी हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया मंडी हो। जवी दाली आणि सोनाली सुनवणी यांच्या सुमधुर आवाजात कसं तरी होतंय, बापरे बाप। 2 दिवसापासून खूप थंडी वाजते बरं, सोसाट्याचं वारा सुद्धा वाहत आहे, तेव्हा काळजी घेणे खूप आवश्यक आहे कारण गणेश उत्सव दारी आहे बरं का, तेव्हा आजारी पडायचं नाही, एकदम मस्त राहायचं आहे, आरोग्याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे, गरम गरम कपडे सुद्धा घालायला पाहिजे, बरोबर गरम गरम चहा तर पाहिजे, पकोडी तर पाहिजे, संध्याचं तुम्ही हळूवारपणे आस्वाद घ्या, 10 पर्यंत आम्ही साथ देणार आपल्या सगळ्यांना, आस्वाद घेऊया कसं तर होतंय।

रसिक मनू ऋषिकेश रिकामी यांची समुद्र आवाजात हे अप्रतिम गाणं आहे घेणार भराड आणि विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू मेसेज आलेली आहे फ्रॉम प्रवीण संभू यांच्या थोरल्या भावासाठी आज त्यांचं नाव जे आहे चंद्रसेन रामजी संभू यांचं वाढदिवस आहे 85 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अवरम फ्री आणि कसं काय मंडळ कार्यक्रमाच्या वतीने तसेच शुभेच्छा पाठवित आहे सर्व मुले जे आहेत आणि सर्व संभू परिवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे शिक्षक असून आणि विशेषतः वैज्ञानिक सुद्धा आणि समाज

सेवेमध्ये त्यांचा हातभार अजून आहे तेव्हा यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या जीवनामध्ये सुख शांती लाभू अशीच प्रार्थना करूया. आस्वाद घेऊया घेणार भरारी.

रसिक म्हणजे महाराष्ट्रात असो, कोकणात असो किंवा मॉरिशस मध्ये असो, गणेश चतुर्थीसाठी सर्व भक्तगण तयारी करीत आहेत, साफसफाई चालू आहे सगळीकडे, मंदिरात असो किंवा ज्या ज्यांच्या घरी बाप्पा येणार आहे यांच्यासाठी स्पेशल गाणं आम्ही डेडिकेट करतो. घरात गणपती या मूवी मधलं गाणं आहे माझं कोकण भारी, आणि विशेषतः सगळ्यांसाठी. तसेच शुभेच्छा पाठवत आहे किशन ऑफ काथोबोन यांच्या सर्व परिवारासाठी सुद्धा स्पेशल गाणं. आजवर घेऊया घरात गणपती.

रसिक मुनी मराठी गीतांचं बहर चालू आहे तेव्हा मराठी ठेका तर व्हायलाच पाहिजे. रोहित राऊत आणि सोनाली सोनवणे यांच्या सुमधुर आवाजात आणि विशिष्ट डेडिकेटेड दिस सॉन्ग टू हिरज राजू. आज याचा वाढदिवस आहे तेव्हा ऑरम फ्री आणि कसं काय मंडळ कार्यक्रम याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवतो. तसेच बेस्ट विशेष कमिंग फ्रॉम आई राजेश्री, बाबा विशाल आणि ताई चवीश्री आणि सर्व परिवार सुद्धा याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवतो. पाठवित आहे विशेषतः आणि त्याच्यासाठी स्पेशल गाणं मराठी ठेका.

0: It on, baby. कसं काय मंडळी?
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
2: कसं काय मंडळी.
3: The best songs on the radio. This is my only favorite station.
4: RM3 Manoranjan Radio.
5: मंडी हो कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन RM3 कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी आणि येस मंडी हो एक्झॅक्टली 9:30 वाजेल ताल एफ एम वर सो हाफ एन अवर टू गो रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता बरोबर गाऊ शकता नाचू शकता बिंदास राहायचं आहे कारण अप्रतिम वीकेंड चालू आहे ऑगस्ट महिन्याच्या शेवटचं रविवार आहे शेवटचं संडे आहे त्याचे पुरेपूर आनंद घ्यायचा आहे आस्वाद घ्यायचा आहे प्रत्येक क्षणी बरं का मंडळी हो आणि विशेषतः डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस ऑन 5250620 वर फोन सुद्धा करा ऑन कॅच ऑन का थॉमस वसंजीस 10 कार्यक्रम चालू असणार आहे आस्वाद घेऊया अभय जोधपूरकर यांच्या समुद्र आवाजात नवसाची गौराई विशेषतः डेडिकेटेड इन दिस सॉन्ग टू प्रीती देवजी कॉम्बेनवा यांचे परिवार जे आहेत दोन मुली जे आहेत आंसी आयुषी पती आनंद आणि सर्व देवजी परिवार आस्वाद घेऊया

रसिक मंडळी आदर शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या समोर आवाजात पाणी या मूवी मधलं गाणं आहे. नाचणारा पाणी मध्ये नाचणं एक वेगळीच मजा असते, पावसामध्ये नाचणं एक वेगळीच मजा असते. आणि विशेषतः मंडळी हो, आपल्या देशाला पाण्याची खूप गरज आहे बरं का, जपून वापरायचं आहे बरं का, एन्जॉय करायचं आहे.

रसिकमणी वा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी. हापर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे. सध्या मी वाजवीत आहोत म्हणजे हो रोहित रहूत जुली जोगलेकर यांच्या सुमधुर आवाजात स्वर्गात आकाश गंगा आणि विशिष्ट डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू सौ प्रिया भिवाजी ऑफ ग्लेनपग वाकवाकरण येत्या मंगळवारी यांचं वाढदिवस असणार आहे. ऑरेन फ्री आणि कसं काही मंडळ कार्यक्रम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवतो. शुभेच्छा पाठवित आहे पती गोविंद जे आहेत, तसेच मुले जे आहेत नवनीत तनुजा सुनबाई जे आहेत आणि सर्व परिवार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. आस्वाद घेऊया स्वर्गात आकाशगंगा.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: काय मंडळी.
4: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
5: RM3 Manoranjan Radio.

नरसिंह मुनी गुढे असाल तुम्ही घरी आहात, निहारी चालू आहे, हलवारपणे वीकेंडचा आस्वाद तुम्ही घेत आहात। स्पेशली आज संडे आहे, नाहीतर आपण गाडीमध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा समुद्र किनारी आहात, जी जी लोक स्पेशली यांच्यासाठी हे गाणं आम्ही वाजवणार आहोत। रोहित रोहित यांच्या समुद्र आवाजात कोळी फील गाणं तर व्हायलाच पाहिजे, कोळी गीत तर व्हायलाच पाहिजे वीकेंड मध्ये, तेव्हा आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो। जरी थंडी आहे, जी जी लोक समुद्र किनारे आहे, तुमच्या सगळ्यांसाठी स्पेशल गाणं आहे। कोकणाची माणसं साधी बोली, कोकणाचा आस्वाद घेऊया, दर्शन घेऊया, इथलं साधी बोली माणसे, रम्य परिसर सुद्धा एन्जॉय करायचं आहे।

एनएस म्हणून या कार्यक्रमात चाललंय वाढवू या बडे का आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. संजू राठोड यांच्या समुद्र आवाजात व्हायरल सॉन्ग जे आहेत आणि सुद्धा मागच्या वर्षाचं शेकी शेकी आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो, एन्जॉय करायचं आहे. माझी

एनएस म्हणजे हो काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शिवाचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो तो लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जे जी लोक ट्यून इन करीत आहेत ओनली ऑन RM फ्री तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा स्पेशल गाणं आहे आदर शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात. सुपर दुपर मूड मध्ये आम्ही सोडवणार आहोत कार्यक्रमाची सांगता होणार आहे आणि लय भारी पद्धतीने आपण नाचू शकता. नाचा दाणा हे अप्रतिम गाणं आहे आणि वीकेंडचा अप्रतिम आनंद घ्यायचा आहे. आमची भेट होणार आहे नेक्स्ट वीकेंड मध्ये. टिल देन कुठे असाल तुम्ही हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहा आणि सुद्धा आवश्यक आहे. हॅपी वीकेंड, हॅपी संडे, टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.